भावार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 202, दशक 15, समास 6, चातुर्य विवरण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। प्रसंग जाणून बोलाव, आपण शहाण आहोत असं दाखवू नये, सर्वत्र विनम्रता धरून जाव। दुर्गम खेडी किंवा शहर इथे जाऊन अनेक घर पाहावी, भिक्षा मागण्याच्या निमित्ताने लहान थोर लोकांची परीक्षा घेऊन सोडाव। पुष्कळ लोकांच्या ठिकाणी काहीतरी घेण्यासारखा गुण आढळतो, चतुर लोकांशी मैत्री घडते, शांत बसला तर काही घडत नाही, म्हणून फिरणे विवरण करणं हवं, सावधपणाने सर्व जाणावं, आधीच सर्व माहिती घ्यावी, जाण्याला योग्य असेल तिथे विचारपूर्वक जावं, नाना जिन्नस पाठांतर करावी, त्यामुळे लोकांचं अंतःकरण शांत होतं। लिहिताना आणि परोपकार करताना कोणतीही मर्यादा बाळगू नये, ज्याला जे पाहिजे ते त्याला द्यावं, मग आपण सगळ्यांना मान्य आणि श्रेष्ठ होतो। भूमंडळावरती जो सगळ्यांना मान्य झाला त्याला सामान्य म्हणू नये, कित्येक लोक अनन्यपणे त्या पुरुषाला मानतात, अशी चातुर्याची लक्षणं आहेत। चातुर्य बाळगून दिग्विजय करायचा, मग तिथे काहीही कमी पडणार नाही। इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समास 6 समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 15, समास 7, अधोर्ध्व निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। मूळ माया हेच नाना विकारांचं मूळ आहे, अचंचलात चंचल असलेली मूळ माया सूक्ष्म रूपाने राहते, मूळ माया जाणीव रूप आहे, षडगुणेश्वराची ओळख याच प्रकारे पटते। प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर असं त्याला म्हणतात, परंतु त्याचं खरं मूळ जगज्योती आहे। संकल्प फिरत राहणं हे वायूचं लक्षण आहे, वायू आणि त्रिगुण आणि पंचभूत यांचं लक्षण आहे। कोणता तरी एक वेल पाहिला तर त्याच्या मुळ्या या खोल गेलेले असतात, पानं फुलं फळं याचं अस्तित्व मुळाच्या मुळे आहे। त्याप्रमाणेच नाना रंग नाना आकार विकार तरंग असतात, नाना स्वाद मुळामुळे असतात, पण हेच मूळ फोडून पाहिलं तर हाताला काहीच लागत नाही, पण पुढे त्याच्यातूनच हे सगळं निघालेलं असतं। डोंगर कड्यावरून वेल निघाला तो खाली फोफावला, भूमंडळावरती आला तशी मूळ माया जाणावी। पंचभूत आणि त्रिगुण मूळ मायेतच आहेत। अखंड वेल पुढे वाढला, नाना विकार त्याच्यामध्ये निर्माण झाले आणि विचाराचा असंभाव्य विकार झाला। पुढे वेगवेगळ्या शाखा फुटल्या, त्याचे समुदाय वाढले, सृष्टीमध्ये त्यांची नाना टोकं वाढली, कित्येक फळं पडतात आणि आणखी फळं निघतात पडतात, असं नेहमी होत जातं। एक वेल वाढली, पुन्हा तिथे नवीन वेल फुटला, असं कित्येक आले आणि गेले। पाने झडतात आणि फुटतात, फळ आणि फुल याचं देखील तसंच आहे, आणि त्याच्यामध्ये हे जीव असंभाव्यरित्या जगतात। संपूर्ण वेलच करपून जातो पण मुळापासून पुन्हा होतो, असा जो विचार आहे तो प्रत्यक्ष जाणावा। वासनामय मूळ खणून काढलं, त्याचं प्रत्यक्ष ज्ञानानं निर्मूलन केलं की मग मात्र त्याचं वाढणं थांबून जातं। मुळामध्ये बीज आहे, शेवटी बीज आहे, मध्ये जलरूपी बीज आहे, असा हा सहज स्वभाव विस्तारलेला आहे। बीपासून झालेली सृष्टी पानं फळं फुलं इत्यादी बीमध्ये दिसत नसूनही काय असतं ते प्रकट सांगत असतं। त्याप्रमाणे तो अंश पाहून कष्टी न होता वाढतो, न होत जातो, जातो येतो, पुन्हा जातो, अशी पुनरावृत्ती करत राहतो। परंतु जो आत्मज्ञानी आहे त्याला जन्म मरण नसतं, हे घडलं असं म्हणायचं तरी काहीतरी जाणवलं, मात्र सगळ्यांना ते कसं ठाऊक होईल। त्याप्रमाणे अंतरात्म्याच्या बळावर कार्यभाग करतात, परंतु त्यालाच लोक जाणत नाहीत, तो दिसत नाही, त्याला बापडे लोक काय करणार। त्याप्रमाणे विषयभोग घडतो, त्याचं काहीच घडत नाही, त्याच्या वाचून काहीच घडत नाही, स्थूल सोडून सूक्ष्म असा विचार करावा। शरीराचे भेद वेगवेगळे असले तरी आपलं अंतर्मन आणि जग हे एकरूपच आहेत, असं समर्थ सांगत आहेत। हा भाग इथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकूया पुढील भागात।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामातच राहे समाधान, ही सद्गुरूची आहे खूण. रामापायी ठेवावे मन, त्यासी कर्तव्य नाही उरले जाण. देह भोग आजवरी नाही सुटला कुणाला, त्याचा त्रास मात्र नाही रामभक्ताला. तुम्हाला आता करण्याचेच नाही काही, भाव ठेवा रामापायी. नामातच राहे समाधान, ही सद्गुरूची आहे खूण. रामास जावे अनन्य शरण, कृपा करील तो दयाघन. देह सोडावा प्रारब्धावर, ज्या ज्या वेळी जे जे होईल तो मानावा आनंद. दृश्याते नाही मानू सत्य, रामरूपी ठेवावे चित्त. विषयासी नाही देऊ थारा, दया येईल रघुवीरा. नाही देवाजवळ मागू दुजे जाण, तुमचे नामी लागो मन. ऐसे प्रार्थिता जो झाला, राम कृपा करील त्याला. नाही भंगू द्यावे समाधान, रामापायी ठेवावे मन. लोभ्याच्या मनात जसे वित्त, तसे साधकाचे नामात चित्त. एवढे ज्याने केले काम, त्याला नाही रामाचा वियोग. पाण्या वाचून जसा मासा तळमळतो, तसे नामाशिवाय व्हावे मन. एक मानवी आज्ञाप्रमाण, नाही याहून दुसरे साधन जाण. साधनाच्या आटाआटी नाही देह करू कष्टी. रामा वाचून नाही कोणी सखा, त्याला नाही कोठे धोका. प्रपंची ज्याचा राम सखा, भय चिंता दुःख नाही देखा. राम सेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात. मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे. सर्व करता राम, हा भरवसा ठेवा वाठाम. राम करता हा ठेविता विश्वास, काळजीचे कारण उरत नाही खास. रामरायाचे सान्निध्य राखता, भय चिंता शोक यांची नाही वार्ता. सतत करावे नामस्मरण, सर्व इच्छा राम करील पूर्ण. नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान, गुरु आज्ञा प्रमाण. तीच गुरुपुत्राची आहे खूण. नाही या वचून दुसरे स्थान, जिथे राहे समाधान. रामापायी व्हावे लीन, याहून नाही दुसरे लिहिणे जाण. आता याहून दुजे नाही करणे काही, असा भाव ज्याने ठेविला हृदयी. त्याला राम नाही राहिला दूर, नामाविण न मानावे हित. त्यानेच जोडेल भगवंत. नाही करू देहाचा कंटाळा, राम ठेवील त्यात राहावे सदा. जे जे होतील देहाचे हाल, ते परमात्म्यापासून आले असे जाणावे. नाही करू काळजीला, मी नाही सोडले तुम्हाला. ज्याची वाटते महती, त्याचेच चिंतन होय चित्ती. रामा वाचून न ठेवा दुजा भाव, चित्तास येईल तेथेच ठाव. देहा सकट माझा प्रपंच जाण, हा रामा तुला अर्पण. ऐसे वाटत जाणे चित्ती, कृपा करील रघुपती. सर्व ठिकाणी पहावे रामाचे अधिष्ठान, तेने मिळेल मनास समाधान. रामापायी ठेवा मन, नाम घ्यावे रात्रंदिन. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 53. श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेले आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले काही निवडक अभंग. रामचंद्र कृष्णाजी फाटक म्हणजेच राम फाटक यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1917 रोजी अहिल्यानगर येथे झाला. ते मराठी गायक संगीतकार होते, तसेच त्यांनी संगीत नाटकातून देखील कामं केली. त्यांनी MA सह BT ही पदवी संपादन केली. त्यांनी काही काळ नगरला शिक्षकाची नोकरी केली. संगीताचा नाद त्यांना लहानपणापासूनच होता. भास्कर गोडबोले यांच्याकडून आणि गंधर्व महाविद्यालयातून मिळालेलं ख्याल गायकीचं शिक्षण आणि JL रानडे यांच्या सुगम गायनाच्या मैफिलीच्या अनुभवानं त्यांची गायनाची बैठक विकसित झाली. रामभाऊ फाटक मुळातले ख्याल गायक, त्यामुळे त्यांचा रियाझी गळा, लयींचा उत्तम अंदाज आणि आपल्या गुरूंकडून मिळालेली सुगम संगीताची सौंदर्य दृष्टी या सर्वांची चुणूक त्यांनी गायलेल्या आणि स्वरबद्ध केलेल्या गाण्यांतून दिसते. रामभाऊंचं क्रमिक विद्याशिक्षण चालू असतानाच त्यांनी पुण्यात राहून ग्वाल्हेर गायकीचे धडे घेतले. बालगंधर्वांनी नाटक कंपनीत येण्याचं आमंत्रण देऊनही शिक्षणाच्या कारणासाठी त्यांनी त्यांना नकार दिला. त्यांच्या संगीताच्या कारकिर्दीचा मोठा भाग ते आकाशवाणीत असताना घडला. त्यांनी आकाशवाणी पुणे आणि नागपूर येथे संगीत सेवा केली. ग दी मा आणि सुधीर फडके यांच्या मूळ गीत रामायणामधली 5 गाणी त्यांनी गायली होती. त्यांच्या संगीत नियोजनामध्ये पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले अभंग खूप लोकप्रिय झाले. अभंगासोबत अनेक भावगीतं देखील त्यांनी स्वरबद्ध केली आहेत. अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले, दिसली सतू फुलले ऋतू, डाव मांडून भांडून मोडू नको, सखी मंद झाल्या तारका, अशी त्यांनी स्वरबद्ध केलेली भावगीतं प्रचंड गाजली. आजच्या कार्यक्रमात श्री विठ्ठलाच्या संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या काही निवडक अभंगांचा आस्वाद घेऊया. रसिक हो, आकाशात ढगांची गर्दी व्हायला लागली की उन्हाने तप्त झालेल्या धरित्रीला पाऊसधारांची ओढ जशी लागते, अगदी तशीच ओढ आषाढाच्या चाहुलीने प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात जागते. आज शेकडो वर्षांपासून पंढरीच्या वाटेवर अशा लक्ष लक्ष वारकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या चालताना दिसतात. विठ्ठल, विठोबा, विठाई, पांडुरंग, पंढरीनाथ अशा विविध नावांनी ओळखला जाणारा तो जगजेठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून विविध राजे राजवाडे सरदारापर्यंत आपण सगळेजण ज्याची भक्ती करतो तो प्रसिद्ध विठोबा म्हणजे मराठी माणसांचा मायबाप, ज्याच्या पायावर कोणीही डोकं ठेवू शकतो असा साधा सरळ देव म्हणजे पांडुरंग, ज्याच्या दारी जातीभेदांची बंधनं निखळून पडतात तो विठोबा म्हणजे अनेकांचा प्राणसखा. त्याचे दर्शन घेण्यासाठी देहू आळंदीपासून ते राज्य परराज्यातून लाखो वैष्णवांच्या शेकडो दिंड्या टाळ मृदंगाचा गजर करत आषाढी वारीसाठी चंद्रभागेच्या तीरावर येऊन दाखल होतात. पंढरीतील कणाकणात त्यांना विठोबा दिसत असतो. समोर येणाऱ्या प्रत्येक वैष्णव भक्तात त्यांना माऊली दिसत असते. पंढरीतील श्री विठ्ठल मंदिरावरचा झळकणाऱ्या कळसाचं दर्शन घेऊन देखील त्या वारकऱ्यांची विठ्ठल दर्शनाची आस शांत होते. ज्याच्या फक्त दर्शनाने जन्माला आल्याचं सार्थक होतं
तो देव म्हणजे श्री विठ्ठल। श्री विठ्ठल असा एक देव आहे ज्याच्याजवळ कोणतेही शस्त्र नाही, एकादशीच्या उपवासाशिवाय ज्याच्या भक्तीत कोणतीच कठिणता नाही, कुठल्याही व्रतवैकल्याचा बळीवार नाही, जो फक्त भक्तीचा भुकेला आहे, युगानुयुगे भक्तांसाठी विटेवर उभा असलेला हा विठ्ठल म्हणजे अतिशय साधा भोळा देव। जो भक्त भक्तिभावाने प्रेमाने हाक मारेल त्याला तेवढ्याच प्रेमाने ओ देणारा हा सखा पांडुरंग म्हणूनच कोट्यावधी मराठी जनांचा जीवनाधार आहे। पंढरीची वारी, संतांचे दर्शन आणि रामकृष्ण हरी या मंत्राचा ध्यास ही महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांची जगण्याची त्रिसूत्री आहे। अशी एकरूपता देणारी, समरूपता साधणारी, देहभान विसरायला लावणारी पंढरीची वारी आयुष्यात एकदा तरी घडावी अशी प्रार्थना, कामना, याचना करूया। कारण पंढरीशी जाता जीवाला काय सुख वाटतं याचा अनुभव किमान एकदा तरी घडावा अशी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करूया। मंडळी, आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया संत सेना महाराज यांच्या एका सुंदर अभंगाने। या अभंगात त्यांनी पंढरीला जायचं महात्म्य सांगितलं आहे। पंढरपूर हे अनंत तीर्थांचं माहेर आहे। पंढरपूरला गेल्यावर जीवाला सुख लाभतं। मनाला सुख लाभणं म्हणजे आयुष्याला चैतन्याचा स्पर्श होणं। सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात। वस्तू किंवा गोष्टी असल्या की सुख आणि त्या नाहीशा झाल्या की दुःख हे व्यवहाराचं गणित आहे। हे सुख क्षणभंगूर वा तात्पुरतं असतं, मात्र भक्तिरसातून मिळणारं सुख अक्षय अवीट असतं। या सुखाला अंतपार नसतो। भक्तिरसाचं सुख आयुष्याला कृतार्थ करतं, धन्यतेचा अनुभव देतं। सावळ्या विठ्ठलाच्या भक्तिप्रेमाचं सुख अनुपमेय आहे। हे सूत्र संत सेना महाराज यांनी या अभंगात मांडलं आहे। पंढरपूर हे तीर्थांचंही तीर्थ आहे। पृथ्वीवरचं हे भक्तीचं आगळं वेगळं माहेरघर आहे। विटेवर उभा असलेला विठुराया हा पंढरीचा राजा असून तो सर्वांची काळजी घेणारा आहे। आपल्या भक्तांचं क्षेम तो वाहतो, त्यांची सर्वपरीने काळजी घेतो। या अभंगात संत सेना महाराज म्हणतात, पंढरपूरला गेल्यावर जीवाला वेगळंच सुख लाभतं। पंढरीच्या विठ्ठलाला म्हणजे केशवाला भेटलं की मनाला अतिशय आनंद होतो। साऱ्या त्रिभुवनात या सुखाला उपमा नाही। विठूनामाच्या गजराने आणि दिंड्या पताका यांनी ही नगरी गजबजून जाते। इथली चंद्राकार वाहणारी चंद्रभागा आणि परमभक्त पुंडलिक या समान अवघ्या त्रैलोक्यात काहीही नाही। संत सेना महाराज म्हणतात, विठ्ठलाच्या सहवासाशिवाय इतर कुठेही जीवाला विश्रांती नाही। ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेला संत सेना महाराज यांचा अभंग क्रमांक 4। गायला आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेट ताजी।

मित्रांनो, यानंतर ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी राग भटियार या रागामध्ये स्वरबद्ध केलेला शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी रचलेला एक सुरेख अभंग गायला आहे पंडित भीमसेन जोशी यांनी. या अभंगातील शब्द हे केवळ रूपकात्मक शब्द नाहीत, तर ती संत एकनाथ महाराज यांच्या अनुभूतीची शब्दरूपातली अभिव्यक्ती आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. संत एकनाथ महाराज या अभंगात म्हणतात, मनुष्याचा देह हा केवळ त्याचा नाही, त्यात कुणी मी नाही तर पांडुरंग आहे. काया ही देवाची पंढरी आहे, कारण यात तो परमेश्वर विठ्ठल आत्मरूपाने राहतो आहे, प्रकाशरूपाने नांदतो आहे. मनातला भक्तिभाव हा तरल असतो, जलाप्रमाणे तो सहज आणि सर्व अडथळे बाजूला सारून वाहतो. म्हणून या कायारूप पंढरीत ही भावभक्तिरूप भीमा वाहते आहे. या भीमाचा अर्थ शक्ती असा होतो. त्या भावरूपी भीमेचे किनारी शोभून दिसणारा आत्मरूपी पांडुरंग कटेवर हात ठेवून उभा आहे. या कायारूप पंढरीत देखील वाळवंट आहे. भावभक्तीचे भीमाकाठीचे हे वाळवंट आहे दया क्षमा शांतीचे, जेथे वैष्णवांचा सत्संग लाभतो. याच कायारूप पंढरीत ज्ञान ध्यान पूजा भाव विवेक आणि आनंदाचा मधुर ध्वनी वेणुनाद घुमतो आहे. हा वेणुनाद आहे प्रणवाच्या अनाहताचा, जो अंतरी घुमत आहे. काया ही एक अद्भुत गोपालकाला देखील आहे. हा गोपालकाला 10 इंद्रियांचा आहे. गोपाळकाल्यात जसे वेगवेगळे स्वाद असतात, तशीच ही 10 इंद्रिय सुद्धा वेगवेगळ्या विषयांसाठी आहेत, त्यांचे वेगवेगळे रसास्वाद आहेत. पण आता ते भिन्न रसास्वाद राहिलेच नाहीत, तर भक्ती हा एकच रस आणि भक्ती हा एकच विषय राहिला आहे. या गोपाळ काल्याचा स्वाद एकच आहे, तो म्हणजे आनंद भाव. संत एकनाथ महाराज पुढे म्हणतात, काया हे तीर्थक्षेत्र आहे आणि क्षेत्रज्ञ श्री पांडुरंग येथे वास करतो आहे. ही चैतन्यरूपी पंढरी एकनाथ महाराज यांनी सर्वच देहांमध्ये, जनांमध्ये, वनांमध्ये, चराचरात पाहिली. ते त्याची अनुभव रूप वारी अविरत करत आहेत. या निमित्ताने आपल्या देहासाठीच का होईना, आपल्या हृदयासाठीच का होईना, पण विठ्ठल नामाचा गजर होवो आणि या निमित्तातून मनुष्याला आपल्या कायारूप पंढरीत विठ्ठल वास करतो याचा बोध होवो आणि या कायारूप पंढरीची वारी घडून आत्मारूपी पांडुरंगाचे दर्शन घडो, हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेले आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले काही निवडक अभंग. कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यावर ऐकूया जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी रचलेला एक सुंदर अभंग, गायला आहे पंडित भीमसेन जोशी यांनी, संगीत राम फाटक यांचे. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. संत तुकाराम महाराज द्वैताकडे जरी आलेले असले तरी त्यांचं मन मात्र त्या आनंदाचंच रंगलेलं आहे. आणि म्हणून महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात की हे देवा पांडुरंगा, तुझ्या चरणांचे दर्शन झाल्यानंतर मला फक्त तुमचे चरण दिसत आहेत. संत तुकाराम महाराज ब्रह्मरूप झाले असले तरी आपल्यासारख्यांसाठी ते पुन्हा द्वैतामध्ये आलेले आहेत. या अवस्थेला तुर्यावस्था असं नाव आहे. या अवस्थेमध्ये मनुष्याला बाह्यसृष्टीचे ज्ञान असते, तसेच परब्रह्माशी एकरूपत्व देखील असते. तुर्यावस्था म्हणजे समृद्धीची चौथी अवस्था. ही अवस्था जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलीकडे असलेली अवस्था आहे. ही अवस्था म्हणजे साक्षीभाव आणि शुद्ध चैतन्य, जिथं मन आणि इंद्रियांच्या पलीकडे जाऊन आत्म्याचा अनुभव घेतला जातो. या अवस्थेत माणूस स्वतःच्या आत्म्याशी एकरूप होतो. त्याला मी आणि ब्रह्म यात कोणताही भेद दिसत नाही. तुर्यावस्था म्हणजे शुद्ध चैतन्याची किंवा आत्म्याची जाणीव. आपण आपल्या मनाच्या पलीकडे जातो आणि स्वतःच्या अस्तित्वासही एकरूप होतो. भगवंताच्या चरणाठाई मन एकदा गुंतलं की किंचितही थकवा येत नाही. उलट थकवा क्षीण असलाच तर तो दूर होतो. अभंगाचा तिसरा चरण आपल्या रसनेची स्थिती वर्णन करणार आहे. भगवंताचे निस्सीम प्रेम मनामध्ये उत्पन्न झाले आहे, त्यामुळे जिभेला त्याचेच नाम घेण्याचा छंद लाभला आहे. दुसरं काहीच जिभेला गोड लागत नाहीये. संत तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जिभेला विठ्ठल नामाच्या गोडीचा अनुभव आला आहे. आता माझ्या रसनेला नामाशिवाय दुसरं काहीही नको आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणत आहेत की विठ्ठल नामाचे स्मरण केल्याने स्वस्वरूपाचे ज्ञान झाले, ब्रह्मानंदाचा अनुभव आला, परब्रह्माशी एकरूपता आली. हा आनंद अखिल ब्रह्मांडाला व्यापणारा आहे. त्यासाठी विठ्ठल म्हणजे परब्रह्मा एवढे मोठे माप आहे. थोडक्यात म्हणायचं तर हा आनंद अवर्णनीय आहे आणि त्याची मोजणी करायची असेलच तर अशा भक्ताला पण ब्रह्मरूपच व्हावं लागेल. संत तुकाराम म्हणतात की सर्व सुखाची मोजणी करायची तर श्री विठ्ठल नाम हेच आपल्यासाठी सर्वात मोठं योग्य माप आहे.

रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचा हा अतिशय सुबोध अभंग आहे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा अभंग क्रमांक 614. गायला आहे पंडित भीमसेन जोशी यांनी आणि स्वरबद्ध केला आहे राम फाटक यांनी. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगी राज्य विनवणे, मना आले वो माये. संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की या जगात जे पाहायचं ते पाहिलं, जे जाणायचं ते जाणलं, आता त्याच्या पलीकडे पाहायचं आहे. हे जे पाहायचं आहे ते काय आहे? तर ते निरंजन आहे. निरंजन म्हणजे ज्याला काजळी नाही असे तत्व

या अभंगात. अधिक पहावयाचे असेल म्हणजे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावयाची असेल तर एकांतात लीन झालं पाहिजे. पण तत्पूर्वी देहधर्म इत्यादी सगळ्यांचा त्याग केला पाहिजे. मोह वासना सगळ्या सगळ्या लोपल्या पाहिजेत. हे सगळं झालं तरच आत्मस्वरूप लक्षात येतं आणि समाधान मिळतं. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणत आहेत की हे ज्ञान ही स्थिती प्राप्त होण्यासाठी देहबळी देऊन मी समाधान साधलं आहे. इथं देहबळी देणं म्हणजे देहात्म भावाचा बळी देणं. गुरुसेवा करता करता सेवेचा परमावधी गाठणं ममत्व सुटणं आणि त्यामुळे मला अतीव समाधान लाभलं आहे. समाधान अशी स्थिती आहे की जिथं हवेपणाचा अंत झालेला असतो आणि नकोपणही अस्तित्वात नसतं. माऊली महाराज पुढे म्हणत आहेत की या साधनेमुळे माया छंदात साठवलेलं माझं अनंगपण सुटलं आहे. अनंग म्हणजे ज्याला अंग नाही असा. अनंग म्हणजे कामदेव, म्हणजेच आपल्या अनंत कामना वासना इच्छा हे आपल्यातच आहेत. धन कीर्ती यांची हाव हे अनंगाचं विस्तारित रूप आहे आणि या अनंगपणाचा उद्भव मायेच्या नादी लागल्यामुळे होतो. तर माझं हे अनंगपण मायेच्या छंदासह सुटलं आहे त्यामुळे मला आत्मरूपाचं संपूर्ण दर्शन झालं आहे. मायेच्या नादात साठवलेली व्यंगता म्हणजे देह तादात्म्य बुद्धी नाहीशी होऊन परिपूर्ण आत्मस्वरूप ज्ञान प्राप्त झालं आहे. चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला तैसा म्या देखिला निराकार वो माये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत मी तो निराकार पाहिला. आता निराकार असणं आणि ते पाहणं या दोन्ही गोष्टी विरुद्धार्थी आहेत. जर तो निराकार आहे तर मग तो मी पाहिला हे कसं? तर चंदन जसा सुगंधाने भरून जातो आणि अश्वत्थ म्हणजे पिंपळ पानांनी फुलून जातो तसा मी त्याला निराकार पाहिला आहे. चंदनात चंदनाचा गंध ओतप्रोत भरला असतो. त्याच्या कणाकणात सुवासाचा घमघमाट सुटला असतो. त्याच्यामधला तो सुगंध हा फक्त अनुभवायचा असतो. अश्वत्थ म्हणजे पिंपळ जेव्हा हिरव्या कोवळ्या पानांनी बहरून येतो पान न पान सळसळत असतं झळाळत असतं चैतन्याची पखरण करत असतं तेव्हा त्याच्याकडे पाहताना देहभान उरत नाही. त्याचं हे बहरणं त्याचं हे फुलणं फक्त केवळ अनुभवणं असतं. तसं हे निराकार पाहणं हे फक्त अनुभवणं आहे. माऊली ज्ञानेश्वरांना हा जो अनुभव झाला आहे तो निर्गुण निराकाराचा चैतन्याचा परब्रह्माचा आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज त्या ज्ञानाला सगुणात आणत आहेत आणि निर्धारपूर्वक सांगत आहेत की तो मी पाहिलेला जाणलेला निराकार ज्ञानसागर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून रखुमादेवीवर विठ्ठलच आहे. ऐकूया श्रोते हो संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांची ही सुंदर

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या काही निवडक अभंगांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

नमस्कार. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण मागच्या वेळेस राज कपूरची कहाणी बघितली होती. याच वेळेस त्याचा समकालीन किंवा थोडा त्याच्यापेक्षा सिनियर म्हणा काही वर्षांनीच असा दिलीप कुमार ट्रॅजेडी किंग याची कहाणी आपण बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रवी कुरणे. सुरू करूया कालाय तस्मै नमः कहाणी दुःखाच्या राजाची, म्हणजे दिलीप कुमारची. कथेत फारसा दम नसल्यामुळे दारू तीच बाटली नवी असा प्रकार होता. दिलीप कुमारचं नाव आणि नवशाद्यांचं संगीत एवढ्याच फक्त जमेच्या बाजू होत्या. गोपी या सिनेमात पहिल्यांदाच दिलीप कुमार सायराबानू नायक आणि नायिकेच्या भूमिकेत होते. सोबत ओमप्रकाश, प्राण, फिरदाजीलाल, निरपा राय. ओमप्रकाश आणि दिलीप कुमार या दोघांनी आझादमध्ये पण काम केलं होतं. ओमप्रकाशने दिलीप कुमारच्या मोठ्या भावाचं काम केलं होतं. ते एकमेकांचा उत्तम मित्र आणि सहकारी पण होते. संगीताची बाजू यावेळेस कल्याण जानंदी यांची सांभाळली होती, त्यामुळे दिलीप कुमारच्या इतर सिनेमामध्ये एवढी गाणी लोकप्रिय झाली नाहीत. तरीसुद्धा सुख के सब साथी

दिलीप कुमार सर सर्वांचाच अभिनय उत्तम असल्यामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चालला. निर्माते बी आर चोपडा यांनी 1950 अशोक कुमारला घेऊन एक सिनेमा केला होता, ज्यात अशोक कुमारचा डबल रोल होता. सिनेमाचं नाव होतं अफसाना. सिनेमा फारच यशस्वी ठरला. यातलं एक गाणं पण खूप गाजलं होतं, अभी तो मैं जवान हूँ. बी आर चोपडा यांनी याच सिनेमावरून दास्तान नावाचा सिनेमा काढायचं ठरलं, ज्यात दिलीप कुमारचा डबल रोल होता. सोबत प्रथमच शर्मिळा टागोर, बिंदू, प्रेम चोपडा आणि संगीत लक्ष्मीकांत बेर्ला यांचं होतं. एक न्यायाधीश आणि एक स्टेज ॲक्टर एकसारखे दिसणारे, फरक फक्त दाढीचा. हे दोघं एका हॉटेलमध्ये भेटतात आणि नंतर स्टेज ॲक्टर न्यायाधीशसारखे दिसल्याचा फायदा घ्यायचा ठरवतो आणि दाढी काढून टाकतो. मध्येच ॲक्सिडेंट होतो आणि मरतो. पेपरात बातमी येते की न्यायाधीशाचा मृत्यू झाला फोटोसहित. इकडे खुद्द न्यायाधीश आपल्या घरी जेव्हा येतो तेव्हा आपली बायको नवरा मेल म्हणून मित्राबरोबर आनंदाने नाचत असते. इतक्या सगळ्या गोष्टी असूनही हा सिनेमा सपशेल पडला. तरी पण हे गाणं यातलं बऱ्यापैकी गाजलं होतं.

0: या सिनेमाच्या अपेक्षेने एक गोष्ट सिद्ध केली की रिमेकचा फॉर्म्युला फारसा चालत नाही. मार्लिन ब्रँडो यांचा मोशन हा सिनेमा 1950 अवस्मरणीय म्हणून सिनेमा समजला जातो. दिलीप कुमारला हा सिनेमा खूप आवडला. स्वतःला मार्लिन ब्रँडोची भूमिका आपल्याला करायला मिळावी असं त्याला वाटे. 1962 ब्रिटिश दिग्दर्शक डेव्हिड लीन यांनी त्यांच्या लॉरेन्स ऑफ अरेबियामध्ये शरीफ अलीची भूमिका दिलीप कुमारला ऑफर केली होती, जी त्यांनी नाकारली. आणि नंतर ती भूमिका इजिप्शियन कलाकार उमर शरीफ यांनी केली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिलीप कुमारने त्यांचा अभिप्राय पण त्यांना कळवला की माझ्यापेक्षा उमर शरीफने चांगलं काम केलं. मार्लिन ब्रँडोसारखी भूमिका आपल्याला मिळावी याकरता दिलीप कुमारला 1970-71 थांबावे लागले. हेमेन गांगुली आणि जे के कपूर यांनी बंगाली भाषेत एक सिनेमा काढला, सगीना महातो. अत्यंत अवस्मरणीय सिनेमा. सिलिगुडीच्या चहामळ्यातील कामगारांचे प्रश्न यात प्रामुख्याने चर्चिले गेले होते. ब्रिटिशांची नीती, डिवाइड अँड रूल, सुंदर चित्रण आणि बंगाली भाषेतलं सगीना महातो खूपच चालला. त्याचीच हिंदी कॉपी सगीना या नावाने काढली. यामध्ये निर्माते व दिग्दर्शन तपन सिन्हा यांचं होतं, संगीत एस डी बर्मन यांचं. व यात दिलीप कुमार यांच्याकरता प्रथमच आणि शेवटी किशोर कुमार यांनी पार्श्वगायन केलं आणि हे गाणं चांगल्यापैकी गाजलं. साला मैं तो साहब बन गया,
1: साला मैं तो साहब बन गया, अरे साला मैं तो साहब बन गया.

आणि दोन तरुण मुलांचा डबल रोल म्हणजे ट्रिपल रोल केला. दिग्दर्शक होते असित सेन, संगीतकार कल्याणजी आनंदजी. छोटी सी उम्र में लग गया रोल.

लंडन। हिंदी सगिना बंगाली सिनेमात काय एवढा चालला नाही। नायक म्हणून कदाचित दिलीप कुमार यांचा हा शेवटचा सिनेमा बैराग तसाच रखडलेला, ज्यात त्याने प्रौढ वडील

कैलासनाथ त्यांचा ॲक्सिडेंट ज्याच्यामध्ये त्यांची दृष्टी जाते तेव्हा पत्नीला दोन मुलं होतात त्यातला एक आंधळा. कैलासनाथच्या आज्ञेप्रमाणे डॉक्टर आंधळ्या मुलाला शंकराच्या देवळात ठेवून देतात भोलानाथ. दुसरा संजय जो श्रीमंत वाया गेलेला आणि सर्व सवयी असलेला यात सायराबानू भोलाबरोबर आणि लीलाचंदोरकर संजयबरोबर. इतकं सगळं असूनही सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला नाही. यानंतर दिलीपकुमारने 5 वर्ष विश्रांती घेतली आणि 5 वर्षानंतर दुसरी इनिंग सुरू केली चरित्र भूमिकासहित. नायक म्हणून संपल्यानंतर चरित्र अभिनेता म्हणून दिलीपकुमार यांचा पहिला चित्रपट क्रांती हा सिनेमा मनोज कुमार हेच निर्माता दिग्दर्शक होते. त्यात दिलीपकुमार मनोज कुमार शशी कपूर शत्रुघ्न सिन्हा हेमा मालिनी प्रवीण बाबी निरुपाराय हे सर्व होते. संगीत लखन परालांचं होतं. गाणी सर्वात बरीच लोकप्रिय होती. बऱ्याच ठिकाणी हा सिनेमा सिल्वर ज्युबली झाला, काही ठिकाणी गोल्डन ज्युबली सुद्धा झाला. इंग्रज आणि भारतीयांचा सत्ता संघर्ष दिलीपकुमारने सांगाचं काम केलं होतं. मनोज कुमार भारत हे सर्व क्रांतिकाराच्या भूमिकेत होते. या सिनेमाने भरपूर गल्ला जमा केला. दिलवाले

यानंतर जुकुमारांनी कानून अपना अपना, इज्जतदार आणि सौदागर व किला या सिनेमात काम केलं. सौदागर पण क्रमाप्रमाणे सुभाष घईंचा सिनेमा होता. दिलीप कुमार आणि राजकुमार या दोघांना सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत. पण सुभाष घई हे काही कच्च्या गुरुची चेली नव्हती. त्यांनी आधी दिलीप कुमारला कथा ऐकवली, पैसे ठरले, ॲडव्हान्स दिला आणि जाताता दिलीप कुमारचा दुसरा रोल कोण करणार आहे तेव्हा सुभाष घईंनी यांनी सांगितले राजकुमार, आणि पटकन तिथून निघून गेले. जेव्हा राजकुमारला साईन करायला गेले तेव्हा त्याला पहिलेच सांगितलं की यात दिलीप कुमार हा रोल करणार आहे. यावर राजकुमारचं उत्तर, हिंदी चित्रपटसृष्टीत जर कोणी माझ्यानंतर चांगला अभिनेता असेल तर तो म्हणजे दिलीप कुमार. सुरुवात तर ठीक होती, क्लायमॅक्सच्या वेळेस राजकुमारला वेगळा क्लायमॅक्स हवा, दिलीप कुमारला वेगळा हवा, स्वतः सुभाष घईंना वेगळाच हवा होता. त्यावर तोडगा हाच, त्यांनी सांगितलं आपण तिन्ही क्लायमॅक्स शूट करूया आणि नंतर एडिटिंगमध्ये बघू, आणि शेवटी त्यांना हवं तसं त्यांनी केलं. इमली का भूटा बेरी का पेड़,

दुःखाचं राजा अभिनय सम्राट दिलीप कुमार युसुफ खान सर्व खान पठाण वयाच्या 98 वर्षी 7 जुलै 2021 अखेरचा श्वास घेतला. खरं म्हणजे त्यांना नाशिक येथे दफन करण्यात येईल असं वाटत होते, कारण देवळालीमध्ये अजूनही त्यांच्या आईवडिलांची शेजारी एक जागा राखून ठेवली होती. पण ये जिंदगी के मेले दुनिया में कम न होंगे, अफसोस हम न होंगे.

कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए।

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 202 दशक 15 समास 6 चातुर्य विवरण नाम समास जय जय रघुवीर समर्थ प्रसंग जाणून बोलावं आपण शहाण आहोत असं दाखवू नये सर्वत्र विनम्रता धरून जावं दुर्गम खेडी किंवा शहर इथे जाऊन अनेक घर पहावी भिक्षा मागण्याच्या निमित्ताने लहान थोर लोकांची परीक्षा घेऊन सोडावं पुष्कळ लोकांच्या ठिकाणी काहीतरी घेण्यासारखा गुण आढळतो चतुर लोकांशी मैत्री घडते शांत बसला तर काही घडत नाही म्हणून फिरणे विवरण करणं हवं सावधपणाने सर्व जाणावं आधीच सर्व माहिती घ्यावी जाण्याला योग्य असेल तिथे विचारपूर्वक जावं नाना जिन्नस पाठांतर करावी त्यामुळे लोकांचं अंतःकरण शांत होतं लिहिताना आणि परोपकार करताना कोणतीही मर्यादा बाळगू नये ज्याला जे पाहिजे ते त्याला द्यावं मग आपण सगळ्यांना मान्य आणि श्रेष्ठ होतो भूमंडळावरती जो सगळ्यांना मान्य झाला त्याला सामान्य म्हणू नये कित्येक लोक अनन्यपणे त्या पुरुषाला मानतात अशी चातुर्याची लक्षणं आहेत चातुर्य बाळगून दिग्विजय करायचा मग तिथे काहीही कमी पडणार नाही इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समास 6 समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक 15 समास 7 अधोर्ध्व निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ मूळ माया हेच नाना विकारांचं मूळ आहे अचंचलात चंचल असलेली मूळ माया सूक्ष्म रूपाने राहते मूळ माया जाणीव रूप आहे षडगुणेश्वराची ओळख याच प्रकारे पटते प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर असं त्याला म्हणतात परंतु त्याचं खरं मूळ जगज्योती आहे संकल्प फिरत राहणं हे वायूचं लक्षण आहे वायू आणि त्रिगुण आणि पंचभूत यांचं लक्षण आहे कोणता तरी एक वेल पाहिला तर त्याच्या मुळ्या या खोल गेलेल्या असतात पानं फुलं फळं याचं अस्तित्व मुळाच्या मुळे आहे त्याप्रमाणेच नाना रंग नाना आकार विकार तरंग असतात नाना स्वाद मुळामुळे असतात पण हेच मूळ फोडून पाहिलं तर हाताला काहीच लागत नाही पण पुढे त्याच्यातूनच हे सगळं निघालेलं असतं डोंगर कड्यावरून वेळ निघाला तो खाली फोफावला भूमंडळावरती आला तशी मूळ माया जाणावी पंचभूत आणि त्रिगुण मूळ मायेतच आहेत अखंड वेल पुढे वाढला नाना विकार त्याच्यामध्ये निर्माण झाले आणि विचाराचा असंभाव्य विकार झाला पुढे वेगवेगळ्या शाखा फुटल्या त्याचे समुदाय वाढले सृष्टीमध्ये त्यांची नाना टोकं वाढली कित्येक फळं पडतात आणि आणखी फळं निघतात पडतात असं नेहमी होत जातं एक वेल वाढली पुन्हा तिथे नवीन वेल फुटला असं कित्येक आले आणि गेले पाने झडतात आणि फुटतात फळ आणि फुल याचं देखील तसंच आहे आणि त्याच्यामध्ये हे जीव असंभाव्यरित्या जगतात संपूर्ण वेलच करपून जातो पण मुळापासून पुन्हा होतो असा जो विचार आहे तो प्रत्यक्ष जाणावा वासनामय मूळ खणून काढलं त्याचं प्रत्यक्ष ज्ञानानं निर्मूलन केलं की मग मात्र त्याचं वाढणं थांबून जातं मुळामध्ये बीज आहे शेवटी बीज आहे मध्ये जलरूपी बीज आहे असा हा सहज स्वभाव विस्तारलेला आहे बीपासून झालेली सृष्टी पानं फळं फुलं इत्यादी बीमध्ये दिसत नसूनही काय असतं ते प्रकट सांगत असतं त्याप्रमाणे तो अंश पाहून कष्टी न होता वाढतो न होत जातो जातो येतो पुन्हा जातो अशी पुनरावृत्ती करत राहतो परंतु जो आत्मज्ञानी आहे त्याला जन्म मरण नसतं हे घडलं असं म्हणायचं तरी काहीतरी जाणवलं मात्र सगळ्यांना ते कसं ठाऊक होईल त्याप्रमाणे अंतरात्म्याच्या बळावर कार्यभाग करतात परंतु त्यालाच लोक जाणत नाहीत तो दिसत नाही त्याला बापडे लोक काय करणार त्याप्रमाणे विषय भोग घडतो तिथं काहीच घडत नाही त्याच्या वाचून काहीच घडत नाही स्थूल सोडून सूक्ष्म असा विचार करावा शरीराचे भेद वेगवेगळे असले तरी आपलं अंतर्मन आणि जग हे एकरूपच आहेत असं समर्थ सांगत आहेत हा भाग इथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकूया पुढील भागा

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामातच राहे समाधान, ही सद्गुरूची आहे खूण. रामापायी ठेवावे मन, त्यासी कर्तव्य नाही उरले जाण. देह भोग आजवरी नाही सुटला कोणाला, त्याचा त्रास मात्र नाही रामभक्ताला. तुम्हाला आता करण्याचेच नाही काही, भाव ठेवा रामापायी. नामातच राहे समाधान, ही सद्गुरूची आहे खूण. रामास जावे अनन्य शरण, कृपा करील तो दयाघन. देह सोडावा प्रारब्धावर, ज्या ज्या वेळी जे जे होईल तो मानावा आनंद. दृश्याते नाही मानू सत्य, रामरूपी ठेवावे चित्त. विषयासी नाही देऊ थारा, दया येईल रघुवीरा. नाही देवाजवळ मागू दुजे जाण, तुमचे नामी लागो मन. ऐसे प्रार्थिता जो झाला, राम कृपा करील त्याला. नाही भंगू द्यावे समाधान, रामापायी ठेवावे मन. लोभ्याच्या मनात जसे वित्त, तसे साधकाचे नामात चित्त. एवढे ज्याने केले काम, त्याला नाही रामाचा वियोग. पाण्या वाचून जसा मासा तळमळतो, तसे नामाशिवाय व्हावे मन. एक मानवी आज्ञाप्रमाण, नाही याहून दुसरे साधन जाण. साधनाच्या अटाअटी नाही देह करू कष्टी. रामा वाचून नाही कोणी सखा, त्याला नाही कोठे धोका. प्रपंची ज्याचा राम सखा, भय चिंता दुःख नाही देखा. राम सेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात. मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे. सर्व करता राम, हा भरवसा ठेवावा ठाम. राम करता हा ठेविता विश्वास, काळजीचे कारण उरत नाही खास. रामरायाचे सान्निध्य राखता, भय चिंता शोक यांची नाही वार्ता. सतत करावे नामस्मरण, सर्व इच्छा राम करील पूर्ण. नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान, गुरु आज्ञाप्रमाण तीच गुरुपुत्राची आहे खूण. नाही या वचून दुसरे स्थान, जिथे राहे समाधान. रामापायी व्हावे लीन, याहून नाही दुसरे लिहिणे जाण. आता याहून दुजे नाही करणे काही, असा भाव ज्याने ठेविला हृदयी. त्याला राम नाही राहिला दूर, नामाविण न मानावे हित. त्यानेच जोडेल भगवंत, नाही करू देहाचा कंटाळा. राम ठेविल त्यात राहावे सदा. जे जे होतील देहाचे हाल, ते परमात्म्यापासून आले असे जाणावे. नाही करू काळजीला, मी नाही सोडले तुम्हाला. ज्याची वाटते महती, त्याचेच चिंतन होय चित्ती. रामा वाचून न ठेवा दुजा भाव, चित्तास येईल तेथेच ठाव. देहा सकट माझा प्रपंच जाण, हा रामा तुला अर्पण. ऐसे वाटत जाणे चित्ती, कृपा करील रघुपती. सर्व ठिकाणी पहावे रामाचे अधिष्ठान, तेने मिळेल मनास समाधान. रामापायी ठेवा मन, नाम घ्यावे रात्रंदिन. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 53। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेले आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले काही निवडक अभंग। रामचंद्र कृष्णाजी फाटक म्हणजेच राम फाटक यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1917 रोजी अहिल्यानगर येथे झाला। ते मराठी गायक संगीतकार होते, तसेच त्यांनी संगीत नाटकातून देखील कामं केली। त्यांनी एमए सह बीटी ही पदवी संपादन केली। त्यांनी काही काळ नगरला शिक्षकाची नोकरी केली। संगीताचा नाद त्यांना लहानपणापासूनच होता। भास्कर गोडबोले यांच्याकडून आणि गंधर्व महाविद्यालयातून मिळालेलं ख्याल गायकीचं शिक्षण आणि जे.एल. रानडे यांच्या सुगम गायनाच्या मैफिलीच्या अनुभवानं त्यांची गायनाची बैठक विकसित झाली। रामभाऊ फाटक मुळातले ख्याल गायक, त्यामुळे त्यांचा रियाझी गळा, लयींचा उत्तम अंदाज आणि आपल्या गुरूंकडून मिळालेली सुगम संगीताची सौंदर्य दृष्टी या सर्वांची चुणूक त्यांनी गायलेल्या आणि स्वरबद्ध केलेल्या गाण्यांतून दिसते। रामभाऊंचं क्रमिक विद्याशिक्षण चालू असतानाच त्यांनी पुण्यात राहून ग्वाल्हेर गायकीचे धडे घेतले। बालगंधर्वांनी नाटक कंपनीत येण्याचं आमंत्रण देऊनही शिक्षणाच्या कारणासाठी त्यांनी त्यांना नकार दिला। त्यांच्या संगीताच्या कारकिर्दीचा मोठा भाग ते आकाशवाणीत असताना घडला। त्यांनी आकाशवाणी पुणे आणि नागपूर येथे संगीत सेवा केली। ग. दि. मा. आणि सुधीर फडके यांच्या मूळ गीत रामायणामधली 5 गाणी त्यांनी गायली होती। त्यांच्या संगीत नियोजनामध्ये पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले अभंग खूप लोकप्रिय झाले। अभंगासोबत अनेक भावगीतं देखील त्यांनी स्वरबद्ध केली आहेत। अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले, दिसली सतू फुलले ऋतू, डाव मांडून भांडून मोडू नको, सखी मंद झाल्या तारका, अशी त्यांनी स्वरबद्ध केलेली भावगीतं प्रचंड गाजली। आजच्या कार्यक्रमात श्री विठ्ठलाच्या संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या काही निवडक अभंगांचा आस्वाद घेऊया। रसिक हो, आकाशात ढगांची गर्दी व्हायला लागली की उन्हाने तप्त झालेल्या धरित्रीला पाऊसधारांची ओढ जशी लागते, अगदी तशीच ओढ आषाढाच्या चाहुलीने प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात जागते। आज शेकडो वर्षांपासून पंढरीच्या वाटेवर अशा लक्ष लक्ष वारकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या चालताना दिसतात। विठ्ठल, विठोबा, विठाई, पांडुरंग, पंढरीनाथ अशा विविध नावांनी ओळखला जाणारा तो जगजेठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून विविध राजे राजवाडे सरदारापर्यंत आपण सगळेजण ज्याची भक्ती करतो तो प्रसिद्ध विठोबा म्हणजे मराठी माणसांचा मायबाप, ज्याच्या पायावर कोणीही डोकं ठेवू शकतो असा साधा सरळ देव म्हणजे पांडुरंग, ज्याच्या दारी जातीभेदांची बंधनं निखळून पडतात तो विठोबा म्हणजे अनेकांचा प्राणसखा। त्याचे दर्शन घेण्यासाठी देहू आळंदीपासून ते राज्य परराज्यातून लाखो वैष्णवांच्या शेकडो दिंड्या टाळ मृदंगाचा गजर करत आषाढी वारीसाठी चंद्रभागेच्या तीरावर येऊन दाखल होतात। पंढरीतील कणाकणात त्यांना विठोबा दिसत असतो। समोर येणाऱ्या प्रत्येक वैष्णव भक्तात त्यांना माऊली दिसत असते। पंढरीतील श्री विठ्ठल मंदिरावरचा झळकणाऱ्या कळसाचं दर्शन घेऊन देखील त्या वारकऱ्यांची विठ्ठल दर्शनाची आस शांत होते। ज्याच्या फक्त दर्शनाने जन्माला आल्याचं सार्थक होतं
तो देव म्हणजे श्री विठ्ठल। श्री विठ्ठल असा एक देव आहे ज्याच्याजवळ कोणतेही शस्त्र नाही, एकादशीच्या उपवासाशिवाय ज्याच्या भक्तीत कोणतीच कठिणता नाही, कुठल्याही व्रतवैकल्याचा बळीवार नाही, जो फक्त भक्तीचा भुकेला आहे, युगानुयुगे भक्तांसाठी विटेवर उभा असलेला हा विठ्ठल म्हणजे अतिशय साधा भोळा देव। जो भक्त भक्तिभावाने प्रेमाने हाक मारेल त्याला तेवढ्याच प्रेमाने ओ देणारा हा सखा पांडुरंग म्हणूनच कोट्यावधी मराठी जनांचा जीवनाधार आहे। पंढरीची वारी, संतांचे दर्शन आणि रामकृष्ण हरी या मंत्राचा ध्यास ही महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांची जगण्याची त्रिसूत्री आहे। अशी एकरूपता देणारी, समरूपता साधणारी, देहभान विसरायला लावणारी पंढरीची वारी आयुष्यात एकदा तरी घडावी अशी प्रार्थना, कामना, याचना करूया। कारण पंढरीसी जाता जीवाला काय सुख वाटतं याचा अनुभव किमान एकदा तरी घडावा अशी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करूया। मंडळी, आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया संत सेना महाराज यांच्या एका सुंदर अभंगाने। या अभंगात त्यांनी पंढरीला जायचं महात्म्य सांगितलं आहे। पंढरपूर हे अनंत तीर्थांचं माहेर आहे। पंढरपूरला गेल्यावर जीवाला सुख लाभतं। मनाला सुख लाभणं म्हणजे आयुष्याला चैतन्याचा स्पर्श होणं। सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात। वस्तू किंवा गोष्टी असल्या की सुख आणि त्या नाहीशा झाल्या की दुःख हे व्यवहाराचं गणित आहे। हे सुख क्षणभंगूर वा तात्पुरतं असतं, मात्र भक्तिरसातून मिळणारं सुख अक्षय अवीट असतं। या सुखाला अंतपार नसतो। भक्तिरसाचं सुख आयुष्याला कृतार्थ करतं, धन्यतेचा अनुभव देतं। सावळ्या विठ्ठलाच्या भक्तिप्रेमाचं सुख अनुपमेय आहे। हे सूत्र संत सेना महाराज यांनी या अभंगात मांडलं आहे। पंढरपूर हे तीर्थांचंही तीर्थ आहे। पृथ्वीवरचं हे भक्तीचं आगळं वेगळं माहेरघर आहे। विटेवर उभा असलेला विठुराया हा पंढरीचा राजा असून तो सर्वांची काळजी घेणारा आहे। आपल्या भक्तांचं क्षेम तो वाहतो, त्यांची सर्वपरीने काळजी घेतो। या अभंगात संत सेना महाराज म्हणतात, पंढरपूरला गेल्यावर जीवाला वेगळंच सुख लाभतं। पंढरीच्या विठ्ठलाला म्हणजे केशवाला भेटलं की मनाला अतिशय आनंद होतो। साऱ्या त्रिभुवनात या सुखाला उपमा नाही। विठूनामाच्या गजराने आणि दिंड्या पताका यांनी ही नगरी गजबजून जाते। इथली चंद्राकार वाहणारी चंद्रभागा आणि परमभक्त पुंडलिक या समान अवघ्या त्रैलोक्यात काहीही नाही। संत सेना महाराज म्हणतात, विठ्ठलाच्या सहवासाशिवाय इतर कुठेही जीवाला विश्रांती नाही। ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेला संत सेना महाराज यांचा अभंग क्रमांक 4, गायला आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेट ताजी।

मित्रांनो, यानंतर ऐकूया संगीतकार राम फाटक यांनी राग भटियार या रागामध्ये स्वरबद्ध केलेला शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी रचलेला एक सुरेख अभंग गायला आहे पंडित भीमसेन जोशी यांनी. या अभंगातील शब्द हे केवळ रूपकात्मक शब्द नाहीत, तर ती संत एकनाथ महाराज यांच्या अनुभूतीची शब्दरूपातली अभिव्यक्ती आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. संत एकनाथ महाराज या अभंगात म्हणतात, मनुष्याचा देह हा केवळ त्याचा नाही, त्यात कुणी मी नाही तर पांडुरंग आहे. काया ही देवाची पंढरी आहे, कारण यात तो परमेश्वर विठ्ठल आत्मरूपाने राहतो आहे, प्रकाशरूपाने नांदतो आहे. मनातला भक्तिभाव हा तरल असतो, जलाप्रमाणे तो सहज आणि सर्व अडथळे बाजूला सारून वाहतो. म्हणून या कायारूप पंढरीत ही भावभक्तिरूप भीमा वाहते आहे. या भीमाचा अर्थ शक्ती असा होतो. त्या भावरूपी भीमेचे किनारी शोभून दिसणारा आत्मरूपी पांडुरंग कटेवर हात ठेवून उभा आहे. या कायारूप पंढरीत देखील वाळवंट आहे. भावभक्तीचे भीमाकाठीचे हे वाळवंट आहे दया क्षमा शांतीचे, जेथे वैष्णवांचा सत्संग लाभतो. याच कायारूप पंढरीत ज्ञान ध्यान पूजा भाव विवेक आणि आनंदाचा मधुर ध्वनी वेणुनाद घुमतो आहे. हा वेणुनाद आहे प्रणवाच्या अनाहताचा, जो अंतरी घुमत आहे. काया ही एक अद्भुत गोपालकाला देखील आहे. हा गोपालकाला 10 इंद्रियांचा आहे. गोपाळकाल्यात जसे वेगवेगळे स्वाद असतात, तशीच ही 10 इंद्रिय सुद्धा वेगवेगळ्या विषयांसाठी आहेत. त्यांचे वेगवेगळे रसास्वाद आहेत, पण आता ते भिन्न रसास्वाद राहिलेच नाहीत. तर भक्ती हा एकच रस आणि भक्ती हा एकच विषय राहिला आहे. या गोपाळकाल्याचा स्वाद एकच आहे, तो म्हणजे आनंद भाव. संत एकनाथ महाराज पुढे म्हणतात, काया हे तीर्थक्षेत्र आहे आणि क्षेत्रज्ञ श्री पांडुरंग येथे वास करतो आहे. ही चैतन्यरूपी पंढरी एकनाथ महाराज यांनी सर्वच देहांमध्ये, जनांमध्ये, वनांमध्ये, चराचरात पाहिली. ते त्याची अनुभव रूप वारी अविरत करत आहेत. या निमित्ताने आपल्या देहासाठीच का होईना, आपल्या हृदयासाठीच का होईना, पण विठ्ठल नामाचा गजर होवो. आणि या निमित्तातून मनुष्याला आपल्या कायारूप पंढरीत विठ्ठल वास करतो याचा बोध होवो. आणि या कायारूप पंढरीची वारी घडून आत्मारूपी पांडुरंगाचे दर्शन घडो, हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेले आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले काही निवडक अभंग. कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यावर ऐकूया जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी रचलेला एक सुंदर अभंग. गायला आहे पंडित भीमसेन जोशी यांनी, संगीत राम फाटक यांचे. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिली या. संत तुकाराम महाराज द्वैताकडे जरी आलेले असले तरी त्यांचं मन मात्र त्या आनंदाचंच रंगलेलं आहे. आणि म्हणून महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात की हे देवा पांडुरंगा, तुझ्या चरणांचे दर्शन झाल्यानंतर मला फक्त तुमचे चरण दिसत आहेत. संत तुकाराम महाराज ब्रह्मरूप झाले असले तरी आपल्यासारख्यांसाठी ते पुन्हा द्वैतामध्ये आलेले आहेत. या अवस्थेला तुर्यावस्था असं नाव आहे. या अवस्थेमध्ये मनुष्याला बाह्यसृष्टीचे ज्ञान असते, तसेच परब्रह्माशी एकरूपत्व देखील असते. तुर्यावस्था म्हणजे समृद्धीची चौथी अवस्था. ही अवस्था जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलीकडे असलेली अवस्था आहे. ही अवस्था म्हणजे साक्षीभाव आणि शुद्ध चैतन्य, जिथं मन आणि इंद्रियांच्या पलीकडे जाऊन आत्म्याचा अनुभव घेतला जातो. या अवस्थेत माणूस स्वतःच्या आत्म्याशी एकरूप होतो. त्याला मी आणि ब्रह्म यात कोणताही भेद दिसत नाही. तुर्यावस्था म्हणजे शुद्ध चैतन्याची किंवा आत्म्याची जाणीव. आपण आपल्या मनाच्या पलीकडे जातो आणि स्वतःच्या अस्तित्वासही एकरूप होतो. भगवंताच्या चरणाठाई मन एकदा गुंतलं की किंचितही थकवा येत नाही. उलट थकवा क्षीण असलाच तर तो दूर होतो. अभंगाचा तिसरा चरण आपल्या रसनेची स्थिती वर्णन करणारा आहे. भगवंताचे निस्सीम प्रेम मनामध्ये उत्पन्न झाले आहे, त्यामुळे जिभेला त्याचेच नाम घेण्याचा छंद लाभला आहे. दुसरं काहीच जिभेला गोड लागत नाहीये. संत तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जिभेला विठ्ठल नामाच्या गोडीचा अनुभव आला आहे. आता माझ्या रसनेला नामाशिवाय दुसरं काहीही नको आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणत आहेत की विठ्ठल नामाचे स्मरण केल्याने स्वस्वरूपाचे ज्ञान झाले, ब्रह्मानंदाचा अनुभव आला, परब्रह्माशी एकरूपता आली. हा आनंद अखिल ब्रह्मांडाला व्यापणारा आहे. त्यासाठी विठ्ठल म्हणजे परब्रह्मा एवढे मोठे माप आहे. थोडक्यात म्हणायचं तर हा आनंद अवर्णनीय आहे आणि त्याची मोजणी करायची असेलच तर अशा भक्ताला पण ब्रह्मरूपच व्हावं लागेल. संत तुकाराम म्हणतात की सर्व सुखाची मोजणी करायची तर श्री विठ्ठल नाम हेच आपल्यासाठी सर्वात मोठं योग्य माप आहे.

रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचा हा अतिशय सुबोध अभंग आहे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा अभंग क्रमांक 614. गायला आहे पंडित भीमसेन जोशी यांनी आणि स्वरबद्ध केला आहे राम फाटक यांनी. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगी राज्य विनवणे, मना आले वो माये. संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की या जगात जे पाहायचं ते पाहिलं, जे जाणायचं ते जाणलं, आता त्याच्या पलीकडे पाहायचं आहे. हे जे पाहायचं आहे ते काय आहे, तर ते निरंजन आहे. निरंजन म्हणजे ज्याला काजळी नाही असे तत्व, प्रकाशमान तेजस्वी ज्ञानस्वरूप किंवा आपले निजस्वरूप, ते हे निरंजन. त्याला आपण ज्ञान असंही म्हणू शकतो. तर ते पाहायचं मनात आलं आहे, त्यासाठी ज्ञानेश्वर माऊली योगीराज श्री निवृत्ती देवांना विनवणी करत आहेत या अभंगात. अधिक पहावयाचे असेल म्हणजे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावयाची असेल तर एकांतात लीन झालं पाहिजे. पण तत्पूर्वी देहधर्म इत्यादी सगळ्यांचा त्याग केला पाहिजे. मोह वासना सगळ्या सगळ्या लोपल्या पाहिजेत. हे सगळं झालं तरच आत्मस्वरूप लक्षात येतं आणि समाधान मिळतं. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणत आहेत की हे ज्ञान, ही स्थिती प्राप्त होण्यासाठी देहबळी देऊन मी समाधान साधलं आहे. इथं देहबळी देणं म्हणजे देहात्म भावाचा बळी देणं, गुरुसेवा करता करता सेवेचा परमावधी गाठणं, ममत्व सुटणं, आणि त्यामुळे मला अतीव समाधान लाभलं आहे. समाधान अशी स्थिती आहे की जिथं हवेपणाचा अंत झालेला असतो आणि नकोपणही अस्तित्वात नसतं. माऊली महाराज पुढे म्हणत आहेत की या साधनेमुळे माया छंदात साठवलेलं माझं अनंगपण सुटलं आहे. अनंग म्हणजे ज्याला अंग नाही असा. अनंग म्हणजे कामदेव, म्हणजेच आपल्या अनंत कामना वासना इच्छा हे आपल्यातच आहेत. धन कीर्ती यांची हाव हे अनंगाचं विस्तारित रूप आहे आणि या अनंगपणाचा उद्भव मायेच्या नादी लागल्यामुळे होतो. तर माझं हे अनंगपण मायेच्या छंदासह सुटलं आहे, त्यामुळे मला आत्मरूपाचं संपूर्ण दर्शन झालं आहे. मायेच्या नादात साठवलेली व्यंगता म्हणजे देह तादात्म्य बुद्धी नाहीशी होऊन परिपूर्ण आत्मस्वरूप ज्ञान प्राप्त झालं आहे. चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला, तैसा म्या देखिला निराकार वो माये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत मी तो निराकार पाहिला. आता निराकार असणं आणि ते पाहणं या दोन्ही गोष्टी विरुद्धार्थी आहेत. जर तो निराकार आहे तर मग तो मी पाहिला हे कसं? तर चंदन जसा सुगंधाने भरून जातो आणि अश्वत्थ म्हणजे पिंपळ पानांनी फुलून जातो, तसा मी त्याला निराकार पाहिला आहे. चंदनात चंदनाचा गंध ओतप्रोत भरला असतो, त्याच्या कणाकणात सुवासाचा घमघमाट सुटला असतो. त्याच्यामधला तो सुगंध हा फक्त अनुभवायचा असतो. अश्वत्थ म्हणजे

भान उरत नाही. त्याचं हे बहरणं, त्याचं हे फुलणं फक्त केवळ अनुभवणं असतं. तसं हे निराकार पाहणं हे फक्त अनुभवणं आहे. माऊली ज्ञानेश्वरांना हा जो अनुभव झाला आहे तो निर्गुण निराकाराचा, चैतन्याचा, परब्रह्माचा आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज त्या ज्ञानाला सगुणात आणत आहेत आणि निर्धारपूर्वक सांगत आहेत की तो मी पाहिलेला जाणलेला निराकार ज्ञानसागर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून रखुमादेवीवर विठ्ठलच आहे. ऐकूया श्रोते हो, संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचीही सुंदर

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या काही निवडक अभंगांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

नमस्कार. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण मागच्या वेळेस राज कपूरची कहाणी बघितली होती. याच वेळेस त्याचा समकालीन किंवा थोडा त्याच्यापेक्षा सिनियर म्हणा काही वर्षांनीच असा दिलीप कुमार ट्रॅजेडी किंग याची कहाणी आपण बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रवी कुरणे. सुरू करूया कालाय तस्मै नमः कहाणी दुःखाच्या राजाची, म्हणजे दिलीप कुमारची. कथेत फारसा दम नसल्यामुळे दारू तीच बाटली नवी असा प्रकार होता. दिलीप कुमारचं नाव आणि नवशाद्यांचं संगीत एवढ्याच फक्त जमेच्या बाजू होत्या. गोपी या सिनेमात पहिल्यांदाच दिलीप कुमार सायरा बानू नायक आणि नायिकेच्या भूमिकेत होते. सोबत ओमप्रकाश, प्राण, फिरदाजलाल, निरपा राय. ओमप्रकाश आणि दिलीप कुमार या दोघांनी आझादमध्ये पण काम केलं होतं. ओमप्रकाशने दिलीप कुमारच्या मोठ्या भावाचं काम केलं होतं. ते एकमेकांचा उत्तम मित्र आणि सहकारी पण होते. संगीताची बाजू यावेळेस कल्याण जानंदी यांची सांभाळली होती, त्यामुळे दिलीप कुमारच्या इतर सिनेमामध्ये एवढी गाणी लोकप्रिय झाली नाहीत. तरीसुद्धा

दिलीप कुमार सर सर्वांचाच अभिनय उत्तम असल्यामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चालला. निर्माते बी आर चोपडा यांनी 1950 अशोक कुमारला घेऊन एक सिनेमा केला होता, त्यात अशोक कुमारचा डबल रोल होता. सिनेमाचं नाव होतं अफसाना. सिनेमा फारच यशस्वी ठरला. यातलं एक गाणं पण खूप गाजलं होतं, अभी तो मैं जवान हूँ. बी आर चोपडा यांनी याच सिनेमावरून दास्तान नावाचा सिनेमा काढायचा ठरलं, ज्यात दिलीप कुमारचा डबल रोल होता. सोबत प्रथमच शर्मिला टागोर, बिंदू प्रेम चोपडा आणि संगीत लक्ष्मीकांत बेर्डे यांचं होतं. एक न्यायाधीश आणि एक स्टेज ॲक्टर एकसारखे दिसणारे, फरक फक्त दाढीचा. हे दोघं एका हॉटेलमध्ये भेटतात आणि नंतर स्टेज ॲक्टर न्यायाधीशसारखे दिसल्याचा फायदा घ्यायचा ठरवतो आणि दाढी काढून टाकतो. मध्येच ॲक्सिडेंट होतो आणि मरतो. पेपरात बातमी येते न्यायाधीशाचा मृत्यू झाला फोटोसहित. इकडे खुद्द न्यायाधीश आपल्या घरी जेव्हा येतो तेव्हा आपली बायको नवरा मेल म्हणून मित्रावर आनंदाने नाचत असते. इतक्या सगळ्या गोष्टी असूनही हा सिनेमा सपशेल पडला. तरी पण हे गाणं यातलं बऱ्यापैकी गाजलं होतं.

0: या सिनेमाच्या अपयशाने एक गोष्ट सिद्ध केली की रिमेकचा फॉर्म्युला फारसा चालत नाही. मार्लिन ब्रँडो यांचा मोशन हा सिनेमा 1950 अवस्मरणीय म्हणून सिनेमा समजला जातो. दिलीप कुमारला हा सिनेमा खूप आवडला. स्वतःला मार्लिन ब्रँडोची भूमिका आपल्याला करायला मिळावी असं त्याला वाटे. 1962 ब्रिटिश दिग्दर्शक डेव्हिड लीन यांनी त्यांच्या लॉरेन्स ऑफ अरेबियामध्ये शरीफ अलीची भूमिका दिलीप कुमारला ऑफर केली होती, जी त्यांनी नाकारली. आणि नंतर ती भूमिका इजिप्शियन कलाकार उमर शरीफ यांनी केली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिलीप कुमारने त्यांचा अभिप्राय पण त्यांना कळवला की माझ्यापेक्षा उमर शरीफने चांगलं काम केलं. मार्लिन ब्रँडोसारखी भूमिका आपल्याला मिळावी याकरता दिलीप कुमारला 1970-71 थांबावे लागले. हेमेन गांगुली आणि जे के कपूर यांनी बंगाली भाषेत एक सिनेमा काढला, सगीना महातो. अत्यंत अवस्मरणीय सिनेमा. सिलिगुडीच्या चहामळ्यातील कामगारांचे प्रश्न यात प्रामुख्याने चर्चिले गेले होते. ब्रिटिशांची नीती, डिव्हाइड अँड रूल, सुंदर चित्रण आणि बंगाली भाषेतलं सगीना महातो खूपच चालला. त्याचीच हिंदी कॉपी सगीना या नावाने काढली. यामध्ये निर्माते व दिग्दर्शन तपन सिन्हा यांचं होतं, संगीत एस डी बर्मन यांचं. व यात दिलीप कुमार यांच्याकरता प्रथमच आणि शेवटी किशोर कुमार यांनी पार्श्वगायन केलं आणि हे गाणं चांगल्यापैकी गाजलं. सलाम तो साहब बन गया,
1: सलाम तो साहब बन गया, अरे सलाम तो साहब बन गया.

0: लंडन.
1: हिंदी सगळ्या बंगाली सिनेमात काय एवढा चालला नाही. नायक म्हणून कदाचित दिलीप कुमार यांचा हा शेवटचा सिनेमा बैराग तसाच रखडलेला, ज्यात त्याने प्रौढ वडील आणि दोन तरुण मुलांचा डबल रोल म्हणजे ट्रिपल रोल केला. दिग्दर्शक होते असित सेन, संगीतकार कल्याणजी आनंदजी. छोटी सी उम्र में लग गया रोल.

कैलासनाथ त्यांचा ऍक्सिडेंट ज्याच्यामध्ये त्यांची दृष्टी जाते तेव्हा पत्नीला दोन मुलं होतात त्यातला एक आंधळा. कैलासनाथच्या आज्ञेप्रमाणे डॉक्टर आंधळ्या मुलाला शंकराच्या देवळात ठेवून देतात भोलानाथ. दुसरा संजय जो श्रीमंत वाया गेलेला आणि सर्व सवयी असलेला यात सायराबानू भोलाबरोबर आणि लीलाचंदोरकर संजयबरोबर इतकं सगळं असूनही सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला नाही. यानंतर दिलीप कुमारने 5 वर्ष विश्रांती घेतली आणि 5 वर्षानंतर दुसरी इनिंग सुरू केली चरित्र भूमिकासहित. नायक म्हणून संपल्यानंतर चरित्र अभिनेता म्हणून दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट क्रांती हा सिनेमा मनोज कुमार हेच निर्माता दिग्दर्शक होते. त्यात दिलीप कुमार, मनोज कुमार, शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, परवीन बाबी, निरुपा हे सर्व होते. संगीत लखनऊ पॅरलांचं होतं. गाणी सर्वात बरीच लोकप्रिय होती. बऱ्याच ठिकाणी हा सिनेमा सिल्वर ज्युबली झाला, काही ठिकाणी गोल्डन ज्युबलीसुद्धा झाला. इंग्रज आणि भारतीयांचा सत्ता संघर्ष दिलीप कुमारने सांगाचं काम केलं होतं. मनोज कुमार भारत हे सर्व क्रांतिकाराच्या भूमिकेत होते. या सिनेमाने भरपूर गल्ला जमा केला. दिलवाले

यानंतर जुकुमार यांनी कानून अपना अपना, इज्जतदार आणि सौदागर व किला या सिनेमात काम केलं. सौदागर पण क्रमाप्रमाणे सुभाष घई यांचा सिनेमा होता. दिलीप कुमार आणि राजकुमार या दोघांना सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत. पण सुभाष घई हे काही कच्च्या गुरुची चेली नव्हती. त्यांनी आधी दिलीप कुमारला कथा ऐकवली, पैसे ठरले, ॲडव्हान्स दिला आणि जाता जाता दिलीप कुमारचा दुसरा रोल कोण करणार आहे तेव्हा सुभाष घईने यांनी सांगितलं राजकुमार आणि पटकन तिथून निघून गेले. जेव्हा राजकुमारला साईन करायला गेले तेव्हा त्याला पहिलेच सांगितलं यात दिलीप कुमार हा रोल करणार आहे. यावर राजकुमारचं उत्तर, हिंदी चित्रपटसृष्टीत जर कोणी माझ्यानंतर चांगला अभिनेता असेल तर तो म्हणजे दिलीप कुमार. सुरुवात तर ठीक होती, क्लायमॅक्सच्या वेळेस राजकुमारला वेगळा क्लायमॅक्स हवा, दिलीप कुमारला वेगळा हवा, स्वतः सुभाष घईंना वेगळाच हवा होता. त्यावर तोडगा हाच, त्यांनी सांगितलं आपण तिन्ही क्लायमॅक्स शूट करूया आणि नंतर एडिटिंगमध्ये बघू. आणि शेवटी त्यांना हवं तसं त्यांनी केलं. इमली का भूटा बेरी का पेड़,

दुःखाचा राजा, अभिनय सम्राट दिलीप कुमार. युसुफ खान सर्व खान पठाण वयाच्या 98 वर्षी 7 जुलै 2021 अखेरचा श्वास घेतला. खरं म्हणजे त्यांना नाशिक येथे दफन करण्यात येईल असं वाटत होते, कारण देवळालीमध्ये अजूनही त्यांच्या आईवडिलांची शेजारी एक जागा राखून ठेवली होती. पण ये जिंदगी के मेले दुनिया में कम न होंगे, अफसोस हम न होंगे.

ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್ ಕೇಳಿಕೊಂಡವುದಂಶ ಸಹ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ ಧ್ವನಿ. ಅಪಣೆ ಕಥಾ ಹಾರ್ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ ಧ್ವನಿ ಕೇಳಿಕೊಂಡವುದಂಶ ಸಹ ಎಫ್ಎಂ. तुम्ही ट्यून केला आहे मंगलध्वनी 89.6 मनाशी जुडणारा मातीशी बोलणारा आपला रेडिओ रेडिओ मंगलध्वनी. मनातलं गाव गावातलं मन.